0: देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी तरतूद करण्यात आली आहे. सेमीकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचं 7.5 अश्वशक्तीपर्यंतचं वीज बिल यापूर्वीच माफ करण्यात आलं आहे. मात्र त्यांची 48,000 कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
1: एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे, आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावानी जुनं बिल आहे, प्रत्येकाच्या नावानी आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलंय, कधीतरी वसुलीला येऊ शकतं. आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: सध्या कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे त्यांचं नुकसान होऊ नये, त्याचबरोबर बियाणं उत्पादन साठवणूक तपासणी आणि विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी, यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे, असं भरणे यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. मुंबईतल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या अत्याधुनिक बोईंग विंगनानं काल पहाटे या विमानतळावरून अबुधाबीकडे प्रयाण केलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली होती. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. ऐकूया जिल्ह्यातील पाऊस पाणी आणि पीक लागवडीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पालघर जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनने दमदार हजेरी लावली. वसई, पालघर, डहाणू, वाडा, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान झाल्यानं धरणं, नद्या आणि जलसाठ्यांमध्ये पाणी साठा वाढला आहे, त्यामुळे शेतीलाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र 6 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने काही भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार 92.6 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यात 719 शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका पालघर तालुक्याला बसला असून भात, बागायती आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बाधित शेतकऱ्यांसाठी 29 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे पूर्ण करून शासनाच्या निकषानुसार मदत वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. अयोध्येतल्या राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या अपहार प्रकरणी विरोधी पक्षांच्या वतीनं राज्यात काल विविध मार्गांनी निषेध करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस

कमिटीच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले, तर बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार दाखल केली. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. आळंदीहून निघालेली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातल्या वाल्हे इथला मुक्काम आटोपून काल सातारा जिल्ह्यातल्या पाडेगाव इथं पोहोचली. माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवरांनी स्वागत केलं. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आल्यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता. ओमानच्या किनारपट्टीजवळ सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर इराणनं केलेल्या हल्ल्यात बेपत्ता झालेल्या हेरंब करमरकर या पुण्याच्या मरीन इंजिनियरचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफमधल्या सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 हा सामना सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुणे सोलापूर सांगलीसह राज्यात काही ठिकाणी हजेरी लावली, तर गडचिरोलीत आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत UK मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून पहिली खेप रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार कृषी मंत्र्यांची माहिती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळी ठीक 10 वाजले आहेत आणि आज 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर कार्यक्रम घेऊन आले आहे मनस्पर्शी। मनस्पर्शी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आहे आपल्यासोबत मी RJ सीमा निकम शिरोडकर। मंडळी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, सावताने केला मळा विठ्ठल देखी येला डोळा। ही रचना आहे संत सावतामाळी यांची। ते म्हणतात, शेतात लावलेला कांदा मुळा आणि भाजी यातच मला रुक्मिणीचं दर्शन घडतं, मळ्यातले लसूण मिरची आणि कोथिंबिरी यात मला विठ्ठलाचं दर्शन घडतं। संत सावता म्हणतात की माझा मळा हेच माझं पंढरपूर असून तिथंच मला माझी माऊली भेटते।

सावतामाई पंढरपूर जवळच्या अरण या गावचे. पंढरपूर एवढ्या जवळ असूनही ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. त्यांच्या वाट्याला आलेला कर्मातच त्यांना भगवंताचं दर्शन घडलं. त्यांनी आपलं सर्वस्वच विठ्ठलपायी सर्व भावे समर्पिलं आणि त्यामुळं तेही अंतर्बाह्य विठ्ठलरूपच होऊन ठाकले.

स्वतःतच विठ्ठल रूप झाल्यावर त्या परमात्म्याचा पूर्णानुभव घेतल्यावर पुन्हा पंढरीतला विठेवरचा सगुण परमात्मा वेगळा पाहिला काय नाही पाहिला काय काय फरक पडतो? याच भूमिकेने संत सावतामाई कधी पंढरीला गेलेच नसावेत. मंडळी, या गोष्टीला तसा स्पष्ट आधार नसल्याचं देखील म्हणलं जातं. पण असंही म्हणतात की सावतोबा कधीच पंढरीला गेले नाहीत, मात्र पांडुरंग परमात्माच त्यांच्या भेटीला अरणला येत असे. आणि आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येते.

दाद तुम्हा श्रोत्यांची, साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।

0: FM Gold, खरा सोना।
1: संत सावतामळी यांच्या विचाराला साजेशी एक कथा वाचण्यात मजा आली, ती आता मी तुम्हाला ऐकवते। एकदा भगवान रामकृष्ण देवांकडे एक स्त्री आली। ते म्हणाली, आता काय माझा संसार संपलाय, आता मुलाच्या संसारात अडकलीये, आता दिवसभर नातवंडाला सांभाळत बसावं लागतं। यावर रामकृष्ण म्हणाले, नाहीतर मग काय करणार होता? त्या बाई म्हणाल्या, घर सोडून मी गंगेकाठी एका गंगेकाठी मी एक पर्णकुटी बांधणार आहे आणि त्यात श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करणार आहे। कृष्णाची रोज मनोभावे पूजा करेन, कृष्णाला स्नान घालीन, कृष्णासाठी नैवेद्य करीन, रात्री शेजारती म्हणून कृष्णाला झोपवीन, सगळा दिवस कृष्णचिंतनात घालवीन। हे ऐकल्यानंतर रामकृष्णांनी तिला काय प्रश्न विचारला आणि त्यांच्यात काय संभाषण झालं हे मी तुम्हाला सांगते। त्याआधी ऐकूयात एक सुंदरसं गीत।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: माझा संपूर्ण दिवस मी कृष्ण चिंतनात घालवीन असं भगवान रामकृष्णांना ती स्त्री सांगते. रामकृष्ण हे सगळं ऐकून घेतात आणि त्या बाईला विचारतात, कृष्णाची मूर्ती दगडाचीच असणार ना? यावर त्या बाई हो म्हणतात. तेव्हा रामकृष्ण म्हणतात, दगडाच्या मूर्तीत तुम्ही कृष्ण पाहणार, मग आपल्या नातवंडात कृष्ण का पाहत नाही? नातवंडाला सांभाळताना कृष्णाला सांभाळते असा भाव का नाही धारण करीत? अखेर सर्व संतांनी आपल्या प्रपंचात पाहून घराचे मंदिरात रूपांतरच केलंय, नाही का?

0: FM Gold, खरा सोना।
1: मंडळी, संत सावथा माईंसारखे असंख्य विठ्ठल भक्त आहेत ज्यांना वारीत जायला जमत नाही, पण म्हणून ते विठ्ठलाची भक्ती थांबवत नाहीत, उलट त्यात अजून तल्लीन होतात, तेही आपल्या दैनंदिन कामासोबत। काही गावांमध्ये हरिनाम हरिपाठ सप्ताह सुरू असतो, कीर्तनं पारायणं सुरू असतात, हरिपाठाचे नित्यनेमानं वाचन केलं जातं, घरोघरी अभंग भजन गायलं जातं, आणि मग ज्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी काही ठिकाणी महाभंडारा महाप्रसादाचं आयोजन देखील केलं जातं। हे सगळं केवळ आणि केवळ त्या विठ्ठलासाठी, त्या विठ्ठू रुक्मिणीसाठी। माऊलीचा गजर करत अंतर्मनात केवळ आणि केवळ विठ्ठलाची पूजा करत, आपल्या प्रत्येक कामात विठ्ठल डोळ्यासमोर आणत, मुखात विठ्ठलाला ठेवत, आलेला सगळा त्रास कामाचा कंटाळा बाजूला सारत, केवळ विठ्ठलाची गाणी विठ्ठलाचे गुणगान गात वेळ कधी कसा संपतो हे काही लोकांना कळतही नाही, इतकी जादू ह्या विठ्ठलाची आहे, नाही का?

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: या शेजारणीनं बर नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट नाही अवघड, काय सांगू जीवाची परवड. चालता चालता माझ्या पायाला आलं फाड.
2: केवढं फाड आलं?
1: एक एक सुपारी एवढा म्हणूनच म्हणती.
2: काय म्हणती?
1: शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग.

0: मंदी माळ गळ्या मंदी माळ हातात टाळ अनारडू नारडू उठलं माझं कपाळ
1: मग थोडं मीठ नाही तर सूट उघडून कपाळावर थापायचं
0: त्यानं कुठं कपाळ टाकतंय मी म्हणूनच म्हणती
1: काय म्हणती
0: ह्या नतवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया पंढरीच्या वाट मी धरीला उपास धरीला उपास नाही घेतला घासो
1: अगं मग फराळ बिराळ करायचा
0: अगं ही निर्जळा एकादश वर्षातून एकदा येते ह्यात काय खायचं नसतं पण मी एक किलोमीटर तळ खाल्ली काय मेला आता माझ्या जीवास पोटात कावळवर नाही लागलं
1: इतकं खाऊन पी
0: अगं म्हणूनच म्हणती
1: काय
0: म्हणते शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीच्या वाट सोवळ ओवळ
1: म्हणजे
0: अगं शिवता शिवत झाली की आंघोळ शिवता शिवत झाली की आंघोळ दिवसात न तिंदा तिंदा केली आंघोळ तरी नाही गेला अंतरीचा खळमळ
1: थोडा पाच एक साबण घ्यायचा खसा खसा अंगाला लावायचा म्हणजे सगळा मळ गेला
0: अगं साबण कुठं बंद होतो वय ग अगं म्हणूनच म्हणती
1: काय म्हणते
0: या नतवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया जनार्दनी पंढरीची वारी वारीने केली तारांबळ भारी
1: काय तारांबळ
0: बया केवढी तारांबळ आंघोळ करायची तारांबळ लाईन लावायची तारांबळ दर्शनाची तारांबळ माझ्या घरी केवढी पेंबळ
1: आता पेंबळ
0: हो माझी मस्त मायाशा पाणावती का पेडकाला पाहून देत असेल का हले हले थुत्र हरी डोक
1: अहो आत्या बाई ही पंढरपूर आहे पंढरपूर आपलं घर नवं बरं का
0: आणि म्हणणंच म्हणते
1: काय म्हणते
0: ह्या नतवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला

मंडळी सावतामळी मोठे व्यवहारी संत, त्यांच्या उपासनेत एक प्रकारची सहजता। जीवनात ते परमात्म्याचा शोध घेतात। आपल्या जीवनात जे घडते ते सगळं परमात्म्याचाच प्रसाद आहे अशी त्यांची धारणा। भगवंत जसा ठेवेल तसा आनंदात राहणं हे त्यांच्या परमार्थाचं रहस्य। मठ, मंदिर, गुरु, ग्रंथ यांच्या गोष्टींकडे सावतामळी क्वचित वळले, मात्र त्यांनी विठ्ठलाची भक्ती काही सोडली नाही। श्रोतेवाणी याचबरोबर आता आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात मी इथेच थांबतीये। आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात ज्या ज्या श्रोत्यांनी सहभाग नोंदवला त्यांची आता मी नावं सांगते। प्रकाश कुलकर्णी, दीपा पालकर, रवींद्र पाटकर, सुहास पांडे, वसंत पारुंडेकर, शुभांगी कारेकर, मितेश आणि मेघा, सिद्ध शिरोडकर, विक्रम शिरोडकर, पूनम खांडेकर, संगीता सावंत, शैला जगताप आणि कविता बोबडे, सुनंदा निकम यांनी आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे। छानसी गीतं आपल्यासोबत असणारच आहेत आणि ठीक 11 वाजता युवा तरंग कार्यक्रमात आपली भेट होणारच आहे। तेव्हा ऐकत रहा FM गोल्ड।

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: 101 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणीची एफएम गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत आणि आता वेळ झाली आहे युवा तरंग या आपल्या कार्यक्रमाची। आज आपल्यासोबत आहे मी आरजे सीमा निकम शिरोडकर, आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। मंडळी, आज युवा तरंग कार्यक्रमात आपण एका अशा मैत्रिणीला भेटणार आहोत जी एक सामाजिक परिवर्तन घडवणारी व्यक्ती आहे आणि मुखलासी आणि अनुर्वाना या स्वयंसेवी संस्थांची ती संस्थापक आहे। आपण भेटणार आहोत, तिचं नाव आहे सारा तांडेल। साराविषयी सांगायचं झालं तर अतिशय लहान वयापासून तिनं समाजसेवेचं जणू व्रतच धारण केलंय। स्वतःच्या आयुष्यातल्या कठीण अनुभवांना केवळ वेदना म्हणून न जगता हजारो मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे ध्येय तिनं स्वीकारले। एकीकडे बालसुरक्षा, शरीर स्वातंत्र्य आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधासाठी कार्य करणारी मुखलासी संघटना, तर दुसरीकडे रंगभूमी, शिक्षण आणि जीवन कौशल्यांच्या माध्यमातून वंचित मुलांना आत्मविश्वास आणि नवी दिशा देणारी अनुर्वर्णा। या दोन उपक्रमांमागची प्रेरणा म्हणजे सारा। हिच्या जिद्दीच्या आणि संवेदनशीलतेचा हा प्रवास, तिचा ठाम विश्वास आहे की प्रत्येक मूल हे सुरक्षित असावं, प्रत्येक मुलाला स्वतःचा आवाज असावा आणि प्रत्येक मुलाला स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची संधी मिळावी, या विचारातून तिनं अनेक मुलांचं, पालकांचं आणि समुदायाचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न सुरू केलाय। चला तर मग तिच्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी, तिच्या कार्यामागच्या विचारांविषयी आणि समाजात घडवून आणत असलेल्या सकारात्मक बदलांविषयी जाणून घेऊया। तत्पूर्वी सारा तांडेल, तुझं मुंबई आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवर सर्व रसिक श्रोत्यांतर्फे हार्दिक स्वागत आहे।
2: धन्यवाद सीमा।
1: मुखलासी आणि अनुर्वाणा या दोन संस्था नेमका काय कार्य करतात आणि या संस्था सुरू करण्यामागची प्रेरणा नेमकी काय आहे?
2: तर मुखलसी ही बाललैंगिक शोषण या विषयावर काम करते की बाललैंगिक शोषण ह्याला आपण कसं थांबवू शकतो किंवा त्याला आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो, त्यासाठी आम्ही छोट्या मुलांसोबत काम करतोय। म्हणजे जे 6 ते 16 वर्षाच्या मध्ये येतात त्यांच्यासोबत काम करतो आणि त्यांच्या पालकांसोबत पण काम करतोय। कारण आम्हाला काम करताना हे समजलं की फक्त मुलांसोबत काम करून फायदा नाही आहे, जर त्यांचे पालकांना राईट एज्युकेशन नसेल तर ती गॅप आम्ही फुलफिल करतोय। अनुर्वाणामध्ये आम्ही स्लम, दिल्लीचे जे स्लम्स आहेत त्याच्यावर काम करतोय की कसं यूथ आणि चिल्ड्रनला एक अपॉर्च्युनिटी मिळेल एक हेल्दी फ्युचरची। कारण जर बघायला गेलं तर स्लम एरियामध्ये जर आपण राहतोय तर जे आपल्या परिसरामध्ये होतंय तेच आपण शिकतो आणि आम्हाला मुलांना एक लार्जर पर्स्पेक्टिव्ह द्यायचं आहे ज्याच्याने ते त्यांचं स्वतःचं फ्युचर घडवतील।
1: मुखलासी आणि अनुर्वाणा याची ओळख तर तू आम्हाला करून दिलीस, मात्र आता आम्हाला तुझी ओळख हवी आहे।
2: तर मी नेहमी मुंबईमध्येच राहणारी आहे पहिल्यापासून। माझी आई ही पण मुंबईतलीच आहे, ती एक सिंगल पॅरेंट होती आणि प्रभादेवीमध्ये मी राहते एका चाळीत। तिथे माझं म्हणजे शिक्षण वगैरे सगळं तिथेच झालेलं आहे आणि जसं जसं मी समाजकार्यामध्ये आली, 12वीच्या पहिलीतली सारा आणि 12वीच्या नंतरची सारा ही फार वेगळी आहे। पहिलं बी कॉमच्या फर्स्ट इयरमध्ये मी NSS जॉईन केलं, त्याच्याने मला समाजकार्याबद्दल कळायला लागलं आणि आवडायला लागलं आणि मला माझे अधिकार कळाले। जेव्हा NSSमध्ये मी जॉईन केलेलं तेव्हा मी एका अशा रिलेशनशिपमध्ये होती जिथे मला एक मुलगा कंट्रोल करत होता, मी काय करायचं, काय नाही करायचं, काय खायचं, काय घालायचं, कोणाशी बोलायचं, मला माझे अधिकारच माहिती नव्हते। पण समाजकार्यामध्ये आल्यावर मला माझे अधिकार कळायला लागले, स्वतःसाठी मी आवाज उचलला आणि तो स्टँड घेतलं की मला काय हवंय, मला चॉईस करायची होती, तो मुलगा नाहीतर समाजकार्य, आणि सगळेच सांगू शकतात की मी काय चॉईस केली।
1: अगदी अगदी, तू समाजकार्यच निवडलेला आहेस आणि याविषयी तुझ्या इतर अनुभवांविषयी आपण अधिक जाणून घेऊयात। तत्पूर्वी एक सुंदरसं गाणं ऐकूयात आणि तुझ्याबरोबरच्या गप्पा या गाण्यानंतर आपण अशा सुरू ठेवणार आहोत।

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव। आपण ऐकताय मराठी गाणी आणि कलाकारांची भेट घडवणारी आपली वाहिनी 100.1 MHz FM गोल्ड।
1: सारा, अनुर्वाणा या संस्थेविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल।
2: तर अनुर्वाणा ही बालकांसाठी आणि तरुण लोकांसाठी काम करते। तर आमचा ह्याच्यामध्ये उद्देश काय आहे की जे बालक आणि तरुण आहेत, जे ज्यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसते, त्यांना अपॉर्च्युनिटीज जेव्हा मिळतात ना, त्या त्यांच्या सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड अकॉर्डिंग मिळतात, राईट। आणि जर त्यांच्याकडे जास्त फिनान्सेस नाही आहे, तर ते राहतायत कुठे, आपल्या स्लम एरियाजमध्ये राहतायत, कंजस्टेड जाग्यावर राहतायत, आजूबाजूला बघतायत की क्राईम होत आहेत, ड्रग्ज घेत आहेत, अल्कोहोल, डोमेस्टिक व्हायलन्स आहे। आणि ते सगळं बघताना जेव्हा आपण आपली वाढ होते, आपण पण बहुतेकच तेच करायला शिकतो किंवा आपल्याला वाटतं की अरे फ्युचर बहुतेक असंच असेल। पण जो माझा को फाउंडर आहे आनंद नागवंशी, तो स्वतः स्लम एरियामधून येतो आणि त्यांनी हे सगळं बघितलंय। पण त्याच्या आयुष्यात जेव्हा

0: 18 वर्ष पहिलं थिएटर आलं, त्याने थिएटर करायला चालू केलं, तेव्हा त्यांनी बघितलं की अरे समाज फार मोठा आहे आणि मी कुठचं पण कॅरेक्टर जो मला हवाय तसं मी बनू शकतो आणि करू शकतो आणि मी माझं एक हेल्दी फ्युचर क्रिएट करू शकतो.
1: बरोबर.
0: तर त्यासाठी आम्ही स्लममध्ये काम करायला चालू केलं आणि एक तर मी बघितलं की खूप कंजस्टेड एरियामध्ये लोक राहत आहेत, नाही प्रॉपर सॅनिटेशन आहे, पाणी आहे, नाही रिसोर्सेस आहेत त्यांच्याकडे आणि मुलं जात आहेत गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये जिथे एवढं बहुतेक चांगलं पण सगळ्याच स्कूलमध्ये एवढं चांगलं नाही शिकवलं जात, राईट. तर मुलं स्ट्रगल करत आहेत अभ्यास करायला, त्यांच्या फॅमिलीकडे ट्युशनसाठी फी नाही आहे, जेव्हा ट्युशन्स वगैरेसाठी फी नाही आहे तेव्हा हे आर्ट थिएटर हे फार लक्झरी होऊन जातं त्यांच्यासाठी आणि आम्हाला असं वाटतं की हे सगळ्यांना ॲक्सेसिबल असावं, लक्झरी नसावं आर्ट. म्हणूनच आम्ही आर्ट आणि थिएटर बेसवर काम चालू केलं आहे. तर दिल्लीमध्ये दोन जाग्यावरती आमचे सेंटर्स आहेत जिथे मुलं नॉर्मल शिक्षण तर शिकतातच आहेत, लाईक ट्युशन आम्ही त्यांना ते सपोर्ट करतोच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्या लोक गिटार क्लासेसला येतात, डान्स क्लासेसला येतात, कथक शिकतायत, योगा डेच्या टायमाला योगा शिकतायत, राईट. आता आम्हाला तिथे अजून काय करायचं की युवकांसाठी लर्न अँड अर्न मॉडेल चालू करायचे, म्हणजे त्या लोक स्किल्स पण शिकतील आणि ते स्किल्स त्यांना फ्युचरमध्ये जाऊन त्यांना पैसे कमवण्याचा एक जरिया पण असेल. आम्हाला त्याच्यासाठी आम्ही आता काय करणार आहोत की शिवणकामचं काम चालू करणार आहोत, प्लस आम्ही कॉम्प्युटर स्किल्स चालू करणार आहोत, थिएटर क्लासेस तर आमचे ऑलरेडी तिथे चालूच आहेत. तर उद्देश हेच आहे की त्यांनी त्यांचं फ्युचर चूज करावं, त्यांच्या जे परिसरात होत आहे त्या गोष्टीने त्यांना लिमिटेशन नसावी.
1: सारे एकंदरीत असं कळतंय की जे समाजामध्ये चुकीचं घडतंय, मग ते लहान मुलासोबत असो किंवा एखाद्या युवक युवतीसोबत असो, ही जी तुझी तळमळ आहे यामागे नक्की काय विचार, म्हणजे हा विचार तुझ्या डोक्यात कधी आला किंवा असं काय घडलं की ज्याने तू या क्षेत्राकडे वळलीस आणि आता तू इतकं त्यात पाय रोवून उभी आहेस?
0: मी जसं सांगितलं ना की जेव्हा मी समाजकार्यामध्ये आली 11 वर्षापूर्वी, त्याच्या अगोदर माझ्याकडे एवढे फॅसिलिटीज नव्हते, नाही आमच्या घरी टीव्ही होतं, नाही अपॉर्च्युनिटीज होते, नाही तेवढे पैसे होते. माझी आई घरकाम करायची तर तिचं हँड टू माउथ इन्कम होतं, म्हणजे जेवढे पैसे यायचे तेवढेच खर्च होऊन जायचे, राईट. आणि एक्स्ट्रा करायला काहीच नाही. तर ते मी बघितलं की रिसोर्सेस नसल्यामुळे माझं जे नॉलेज गेन करायची क्षमता होती ती तेवढीच लिमिटेड राहिली आणि मी जेव्हा बाहेर निघाले मी बघितलं अरे समाज तर खूप मोठा आहे, मला ह्या खूप साऱ्या गोष्टी माहितीच नाही मी वाचन करत आहे, ते एक्सप्लोरेशनच कधी झालं नाही. आणि जेव्हा मी ते करायला लागली तेव्हा मी बघितलं अरे माझं नॉलेज वाढतं आहे, माझी जी बोलण्याची पद्धत आहे ती वाढते आहे आणि मी स्वतःला आता ओळखूच नाही शकत की मी ही सारा पण होऊ शकते, राईट. तर ती तळमळ आहे की मला जेव्हा रिसोर्सेस नाही मिळाले मी बघितलं की माझी डेव्हलपमेंट थांबली किंवा वाढलीच नाही जेवढी वाढू शकते, पण ते सगळ्यांसोबत नाही झालं पाहिजे आणि आपण एक समाज म्हणून वाढू शकतो आणि सगळ्यांना सगळे रिसोर्सेस मिळू शकतात, बस आहे की कोणीतरी असावं ज्यांना ते घडवून आणायचं आहे.
1: अगदी अगदी बरोबर. तू अनुर्वाणाबद्दल सांगितलंस, तसंच मुखलासीबद्दल काय सांगशील?
0: तर मुखलसी ही माझ्या पर्सनल स्वतःच्या एक्सपिरियन्समधून घडलेलं संस्था आहे. मुखलसीचा अर्थ, मुखलसी हा उर्दू वर्ड आहे, त्याचा अर्थ आहे फ्रीडम. फ्रीडम कशापासून पण आणि कुठून पण.
1: अच्छा.
0: तर आम्हाला एक असं जग घडवून आणायचं आहे जिथे सगळ्या चिल्ड्रन असो, यूथ असो, ॲडल्ट असो, राईट, एक अशा फ्री समाजात असतील जिथे ते सुरक्षित असतील, खुश असतील आणि एका अशा नर्चरिंग एन्व्हायरमेंटमध्ये जिथे खूप प्रेम आहे तिथे वाढतील. जेव्हा आपण एक अशा एन्व्हायरमेंटमध्ये वाढतो तेव्हा आपली वाढ एक वेगळ्याच प्रकारची असते.
1: बरोबर,
0: राईट. आणि आमचं जी मुखलसी आहे ती बाल लैंगिक शोषण ह्याला कसं आपण थांबवू शकतो किंवा कसं रोखू शकतो ह्याच्यावर काम करते. तर आम्ही कसं करतो की जेव्हा लेट्स एक्झाम्पल घेऊया की जेव्हा आम्ही एका शाळेत जातोय तेव्हा आम्ही मुलांसोबत काम करतो की त्यांना सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श किंवा स्वभाव कसे ओळखायचे ते शिकवतो. मग त्यांना हे पण शिकवतो की जर कोणी असुरक्षित करत असेल तर कसं त्यांनी स्वतःला सुरक्षित करावं आणि कुठच्या तरी मोठ्यांची मदत घ्यावी. कधी कधी मुलांना असं वाटतं की अरे माझे मोठे म्हणजे माझे पालकच.
1: बरोबर.
0: ते लार्जर डोमेन उघडलंच नाही आहे की ते टीचर्सची पण मदत घेऊ शकतात. ते बहुतेक जे शाळेमध्ये

0: तर मी काय करणार, आयदर मी ओरडीन किंवा मी रडीन किंवा मी काहीतरी असं प्रॉमिस करीन जे मी बहुतेक फुलफिलच नाही करू शकणार. जसं की आता थांब मी त्याला पोलीसमध्येच टाकते.
1: बरोबर.
0: पण बहुतेक आपल्याला आता माहिती नाही आहे की तो व्यक्ती नेहमीच पोलीस स्टेशन म्हणजे पोलिसांकडे राहील का किंवा जेलमध्ये राहील का.
1: बरोबर.
0: तर आम्ही पालकांना ह्याच्यासाठी मदत करतो, एकतर विषय समजायला, आणि जर आपलं मूल सांगतंय की माझ्यासोबत लैंगिक शोषण झालंय तर कसं त्या गोष्टीला त्या लोक हँडल करू शकतात, आणि जर नाही पण झालंय तरी पण एक सुरक्षित एन्व्हायरमेंट क्रिएट करणं हे खूप गरजेचं आहे, आणि ते कसे करू शकतात.
1: बरोबर. सारा, बाल लैंगिक शोषण हा खूपच नाजूक विषय आहे आणि त्याविषयीच आज आपण युवा तरंगमध्ये तो विषय समजून घेण्याचा किमान प्रयत्न करणार आहोत आणि तुझ्याशी याविषयी आम्ही अजूनही अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण एक गाणं ऐकूयात आणि आपल्या या गप्पा अशा सुरू ठेवूयात.
2: विसरूनी जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुलास रहा.

0: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. उत्तम उत्तम माहिती आणि दर्जेदार मनोरंजनासाठी आकाशवाणीची FM रेनबो तसंच FM गोल्ड या दोन्ही वाहिन्या नक्की ऐकत राहा.
1: सारा, जसं मी म्हणाले तुला की बाललैंगिक शोषण हा अतिशय नाजूक विषय आहे आणि हा विषय हाताळणं फार सोपं अजिबात

0: नाही आहे. तर जेव्हा म्हणजे तुम्ही अशा कुठल्या केसेससुद्धा हँडल केलेल्या आहेत का, की असं कुठेतरी घडलं आहे आणि तुम्ही तिथे गेला आहे, त्यांच्याशी बोललाय, की ही काळजी आधी काय घ्यायची हे इथून तुम्ही आधी सुरुवात केली आहे?
1: तर जेव्हा मी काम करायला सुरुवात केलेली 2018 मुखलसी थ्रू नाही पण एका वेगळ्या संस्थेतून, तेव्हा आम्ही खूप साऱ्या केसेस हँडल केलेल्या आहेत, राईट. आणि जेव्हा मुलांशी बोलतो तेव्हा समजतं की त्यांना ह्या विषयाबद्दल अगोदर माहितीच नव्हतं. जेव्हापर्यंत आम्ही त्यांना जाऊन शाळेत शिकवलं नव्हतं की हे असुरक्षित आहे आणि कोणाला सांगायची सुद्धा गरज आहे, मदत घेण्याची गरज आहे, मग जेव्हा मुलं आम्हाला येऊन सांगतात तेव्हा आम्ही त्यांचा म्हणजे त्यांना आमच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: त्यांच्या कन्सेंट बिना आम्ही त्यांच्या मोठ्यांना नाही सांगत, कारण त्यांना असं वाटू शकतं की अरे दीदीनी पण मला न विचारता सांगितलं. तर जेव्हा त्यांचं कन्सेंट मिळतं तेव्हा आम्ही त्यांच्या पालकांना सांगतो. तर खूप सारे पालकांना आम्ही असं पण बघितलं आहे की ते सपोर्ट करतात, समजतात, त्यांना असं वाटतं अरे मी असताना असं कसं झालं, पण त्यांना हे नाही कळत की मी या विषयाबद्दल माझ्या मुलीशी किंवा मुलाशी बोललीच नाही आहे. तर त्यांना कसं माहिती असणार हे असुरक्षित आहे आणि हे सांगायला पण गरजेचं आहे.
0: मग तुला काय वाटतं ही कुठली पहिली पायरी असते की हा विषय तुम्ही तुमच्या लहानग्यांना सांगू शकता?
1: मला असं वाटतं जेव्हा आपण त्यांना शिकवतोय ना की हे तुझं हात आहे, नाक आहे, कान आहे, तेव्हाच त्यांना आपण त्यांचे खाजगी अवयवांचे नावं पण शिकवली पाहिजे. आणि तेव्हापासूनच ते कॉन्व्हर्सेशन पण चालू झालं पाहिजे की इथे कोणी स्पर्श नाही केलं पाहिजे आणि जर कोणी करतं पण आहे तर तू मला येऊन सांग हा स्पर्श का असुरक्षित आहे, हे पालकांनी किंवा त्यांच्या मोठ्यांनी सांगणं खूप गरजेचं आहे. आणि जर तू बघशील ना, मी खूप साऱ्या आता पण शाळेतल्या मुलांचे वया बघते जिथे बॉडी आउटलाईन असतात, लिहिलं असतं हे हात आहे, नाक आहे, कान आहे, तिथे खाजगी अवयवांची नावच नाही आहेत. मला नेहमी हा प्रश्न पडतो की का खाजगी अवयव आपल्या शरीराचे भाग नाही आहेत, आणि जर आहे तर कोणी शिकवलं पाहिजे? आई वडील तर शिकवतातच, राईट, घरात हात ना कान, पण मग खाजगी अवयव का नाही? शाळा पण शिकवते पण मग खाजगी अवयव का नाही? आणि खूप कमी शाळा आहेत जे शिकवत आहेत. आपल्याला असं वाटतंय अरे शाळा शिकवते ना आता, पण खरंच सगळ्या शाळा शिकवत आहेत का आणि छोट्या पाणीपासूनच शिकवत आहेत का?
0: या विषयातनं बऱ्याचदा लहान मुलं मौन पाळून असतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत एखादी अप्रिय घटना घडली, व्यक्ती असो किंवा लहान मूल असो, तर त्यावेळी तो व्यक्ती त्या कोशात जाणं किंवा हळूहळू हळूहळू स्वतःमध्ये गुंतणं किंवा समोरच्याला न सांगणं, ती भीती घेऊन जगणं, तर मला असं वाटतं की मौन हा शब्द फार इथे महत्वाचा आहे, की त्याने ते मनातच ठेवलं, सांगितलंच नाही, तर त्याचे परिणाम बरेच होऊ शकतात. तर एखाद्या व्यक्तीच्या मनातून जेव्हा तुम्हाला हे काढून घ्यायचं असतं की बाबा तुझ्यासोबत काही अप्रिय घटना घडली आहे का, ती आमच्यासोबत सांग, तर तो टास्क तुमचा कसा असतो, ते तुम्ही कसं करता?
1: तर पहिलं तर आम्ही जेव्हा शाळेत जातो पहिलाच आमचा टॉपिक असतो सुरक्षित आणि असुरक्षित म्हणजे काय.
0: अच्छा.
1: तर त्यांना पहिलं समजवून देतो की सुरक्षित असताना आपल्याला कसं वाटतं, आनंदी वाटतं, आरामात वाटतं, कम्फर्टेबल असतो आपण, राईट, कुठचा खतरा नसतो मनामध्ये. पण जेव्हा असुरक्षित असतो आपण तेव्हा कसं वाटतं, खतरा असतो, घाबरतो आपण, राग येतो, सॅड असतो आपण, राईट. तर आपल्याला हे फिलिंग्स समजायला मदत करतात की आपण सुरक्षित आहोत की आपण असुरक्षित आहोत. जेव्हा एखादा व्यक्ती समजतो की मी असुरक्षित आहे तेव्हाच ते सांगू शकतात किंवा ते स्वतः पण ओळखू शकतात अरे हे असुरक्षित आहे माझ्यासाठी आणि हे मला नकोय. हे आपल्याला समजायला वेळ जातो कारण आपल्याला हे पहिल्यापासून समजवलं नाही आहे कोणी.
0: बरोबर.
1: तर जेव्हा आपण हे समजतो तेव्हाच आपण कोणाची तरी मदत घेऊ शकतो, कोणाला तरी सांगू शकतो. पण जर आपण समजलंच नाही, आणि जसं तू सांगितलं ना की मौन घेतात, काही बोलत नाही, आता जर कोणी मारलं तर लगेच येऊन सांगतात, राईट. पण जर कोणी खाजगी अवयवानं हात लावलं किंवा तो स्पर्श आवडला नाहीये तर का नाही येऊन सांगत?
0: बरोबर.
1: हा प्रश्न विचारण्याची आपल्याला गरज आहे, कारण बहुतेक आपणच त्या विषयाला झाकून ठेवलंय. शेम म्हणजे टॅबू या सगळ्या गोष्टी आपणच त्या विषयाला आणल्या आहेत की अरे खाजगी अवयवांचं आलं अरे शिश बोलू नको, किंवा अरे हा चड्डी घालून पळतोय तर म्हणजे चिडव घरातले चिडवतात अरे शी शी शी शी शी. पण हे चिडवण्याची गोष्टच नाही आहे ना. आणि आपण जेव्हा एखाद्याला त्याच्या शरीराबद्दल चिडवतो तेव्हा त्याला आवडतं का?
0: नक्कीच नाही आवडत कोणालाच.
1: भलेही ते चिल्ड्रन असतील, भलेही ते बालक असतील, तरी त्यांना नाही आवडत. आणि आपल्याला हे समजत नाही आहे. मला असं वाटतं की आपण ॲडल्ट आपल्याला समजत नाही आहे की अरे हे त्यांना नाही आवडत आहे. आपल्याला कसं वाटेल जर कोणी आपल्याला चिडवेल तर?
0: बरोबर. सारा तुझ्या मते आता बालसुरक्षेच्या बाबतीत समाजात सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे?
1: समस्या ही आहे की आपण या विषयाबद्दल ओपनली बोलत नाही आहे. होतंय म्हणजे खूप सारे जे ॲडल्ट आहेत ते आज पण येऊन सांगतात की अरे माझ्यासोबत झालंय, मला समजतंय, एक क्लोज आहे माझ्या, राईट? पण ते त्यांच्या मुलांशी बोलत नाही आहेत. ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह होत आहेत. चांगलं आहे ओव्हर प्रोटेक्शन पण कधी कधी, पण जर विषयाबद्दल बोलणार नाही तर समजणार नाही. आणि मला वाटतं जर आपण ह्या विषयाबद्दल बोलणं चालू करू ना, फक्त आपल्याच मुलांशी नाही आहे, कारण समजा की 10 घर आहेत, फक्त माझीच मुलं अवेअर आहेत, पण बाकीच्या आजूबाजूला मुलं अवेअर नाही आहेत, तर मग माझं मूल पण कसं सुरक्षित आहे?
0: बरोबर.
1: नाहीच आहे ना. तर म्हणून आपल्याला समाजाला, समाजाने एकत्र येऊन ह्याच्या विषयावर काम केलं पाहिजे.
0: बरं, नक्कीच. आणि तुझे याविषयीचे विचार आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी एक गीत ऐकूयात.
2: आता मोठ्या आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

0: म्हणजे काय?
1: ती इंग्लंडची राणी होती.
0: नाही नाही, त्याचा अर्थ काय?
1: टिकाऊ.
0: टिकाऊ?
1: ती राणी खूप वर्ष टिकली ना.
0: ही पण टिकेल. बावली बांगडे घ्या.

0: सारा एखाद्या व्यक्तीसोबत जेव्हा अशी एखादी अप्रिय घटना घडते तेव्हा त्या व्यक्तीवर त्याचा खोलवर परिणाम होतो, तर तुझ्या मते किंवा तुझ्या अभ्यासानुसार हा परिणाम किती वर्ष त्यांच्या सोबत असतो?
1: कधी कधी तो परिणाम आयुष्यभर पण राहू शकतो. लगेच जो परिणाम होतो एखाद्या बालकावर तो आहे की भीती वाटते, राग येते, दुःख होतं, झोप न लागणे, अभ्यासात लक्ष न लागणे. आता जर कुठचं बालक आहे जो खूप कमी खात आहे, बहुतेक जास्त खायला चालू करेल किंवा जास्त खात असेल तर कमी खायला चालू करेल,
0: म्हणजे ही लक्षणं सांगते.
1: हो, हे जी लक्षणं आहेत आणि हे पण की त्यांच्या त्यांना विश्वास नाही होत लोकांवरती.
0: अच्छा, लगेच ठेवता येत नाही त्यांना.
1: हो हो, म्हणजे हा इम्पॅक्ट आहे जो होऊ शकतो त्यांच्यावरती की बहुतेक कधी कधी तर पालकांवर पण विश्वास नाही होत, कारण त्यांना वाटतं की अरे माझ्या आईनी बहुतेक आई किंवा पप्पानी मला मदत नाही केली किंवा माझं ऐकलं नाही किंवा अरे ह्यांच्यामुळे झालं. आता आपल्याला नाही माहिती आहे की कुठचं काय आधार आहे ज्याच्यावरती तो बालक तो इम्पॅक्ट स्वतःवरती करून घेत आहे, राईट. आणि असं नाही आहे की अरे आता हे जर इम्पॅक्ट त्याच्यावर झालं तर एक महिना, दोन महिना, तीन महिन्यांनी ते इम्पॅक्ट जात नाही. जसे जसे ते मोठं होत आहे तसं तसं त्यांच्यासोबत तो इम्पॅक्ट पण मोठं होत आहे. जसे जसे ते वाढतात त्यांना स्वतःवरती विश्वास नाही होत, दुसऱ्यांवरती विश्वास नाही होत, एकसारखा स्वतःवरती डाऊट होतो. आपण जे बोलतो अरे ह्यांना बहुतेक डिप्रेशन किंवा एन्झायटी झालं आहे ते होऊ शकतं, ते जे अल्कोहोल आहे, ड्रग्ज आहेत ते पियायला चालू करू शकतात, स्वतःला ते विसरायला, प्लस स्वतःला हार्म पण करू शकतात. कधी कधी स्वतःला नुकसान देऊन त्यांना बरं वाटतं, कारण ते त्यांचं कोपिंग मेकॅनिझम झालं असतं की कोणी माझं ऐकत नाही आहे पण ॲटलीस्ट हा दुःख तरी आहे जो मला बरं वाटून देत आहे.
0: अरे,
1: आणि आपण खूपदा बघतो की अरे ही व्यक्ती बोलत का नाही आहे, हिच्यासोबत चुकीचं होत आहे, मला दिसतंय पण ही बोलत का नाही आहे. पण त्यांनी गप्प राहणं हे बहुतेक छोट्या पाणीपासूनच शिकलेलं असेल. जसं मी माझ्या घरातल्यांनीच मला हे सांगितलं की हे तुझे मोठे आहेत, हे जे बोलतात ते बरोबरच आहे, काही पण बोलतात, भलेही मी अनकम्फर्टेबल असू, मला नाही आवडत आहे गोष्टी, तरी पण मी ऐकून घेणं गरजेचं आहे. आता जर मी घरातच छोट्या पाणीपासून शिकते की हे बरं जे मोठे बोलतात ते नेहमी बरोबर, त्यांचं ऐकलंच पाहिजे, तर मी इनडायरेक्टली काय शिकते, मी चुकीची आहे आणि हे मोठे बरोबर आहेत. आणि जेव्हा मी समाजात जाते बाहेर, एक मोठं जग आहे त्याच्यामध्ये पण ते शिकवण माझ्याकडे राहणारच ना.
0: बरोबर.
1: तर म्हणून खूपदा जे मोठे आहेत त्यांच्याकडे आवाज असून पण ते बोलू नाही शकत, आपल्याला वाटतं बोलता बोलत का नाही आहेत, पण हे त्यांच्या घरातच शिकलेले आहेत की बोलणं चुकीचं आहे.
0: बरोबर. सारा, आता आपण जे बोलतोय ते घरातलं समाजाबद्दल बोलतोय, बरोबर. पण आता जर आपण पाहिलं तर आताचं युग हे डिजिटल युग आहे आणि ऑनलाईन ग्रूमिंगचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, तर अशा वेळेला पालकांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे?
1: सी, पहिलं तर हे आहे की सहज मोबाईल देणं. मी जे आजकाल बघते की खायला द्यायचं आहे तर मोबाईल द्या, गप्प नाही राहत आहे, काय काम आहे तर मोबाईल द्या. आणि मूल मोबाईल बिना काहीच नाही करत, आणि पालक पण. कधी कधी तर मी सुद्धा माझा मोबाईल घेऊन एवढी ॲडिक्टेड आहे. आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की मोबाईल हा नुकसान पोचवतो आहे आपल्याला, राईट. पण मोबाईल आपल्याला काय करणं गरजेचं आहे, एक तर चाईल्ड लॉक लावणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे ज्या अशा साईट्स आहेत त्या मुलांना दिसणार नाहीत, राईट. आणि जर समजा दिसतात पण आहेत तर आपण तो त्यांच्यासोबत कॉन्व्हर्जेशन करणं गरजेचं आहे की असं काही दिसलं तर तू मला येऊन सांग, कारण हे सुरक्षित नाही आहे. आणि खूप सारे असे पण गेम्स आहेत ज्याच्यामध्ये मुलं दुसऱ्या मुलांशी बोलतात ज्यांना ते ओळखत पण नसतात आणि कधी कधी आपले पर्सनल डिटेल्स पण देतात, तर ते सांगणं आणि तो विश्वास दाखवणं की हे केल्याने आपलं नुकसान काय आहे. कारण आम्ही जेव्हा शाळेत जाऊन मुलांशी बोलतो ह्या टॉपिकबद्दल, हा पण आमचा टॉपिक आहे जो आम्ही पाचवीच्या नंतर मुलांसोबत बोलतो, कारण आजकाल डिजिटल ॲक्सेस खूपच सहज झालेला आहे, राईट. तर ते बोलणं पण गरजेचं आहे, तर आम्ही बोलतो ना तेव्हा मुलांना समजतं. तर मला वाटतं की जे बालक आहेत त्यांना समजवणं फार इझी आहे, बस ते त्यांच्या भाषेत समजवणं गरजेचं आहे, आपल्या भाषेत नाही जिथे आपण ओरडतो किंवा ऐकत नाही त्यांचं.
0: बरोबर. तू आत्ताचे जे आपले पालक आहेत किंवा शिक्षक आहेत किंवा तरुणांना असं कुठला एक महत्त्वाचा संदेश देशील ज्याने मुलांना सुरक्षित आणि सक्षम भविष्य देण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल असं तुला वाटतं?
1: मला असं वाटतं की एक तर आपल्याला जी लाज वाटते ना आपल्या खाजगी भागांना घेऊन, किंवा आपण बोलत नाही, किंवा जर दुखत तरी असेल तरी डॉक्टरकडे जात नाही, टाळतो, मला वाटतं आपणही आपल्याला स्वतःला ना एड्युकेट करणं चालू केलं पाहिजे, कम्फर्टेबल होणं चालू केलं पाहिजे. आणि आपण जर ते करू ना, आपण जर होऊ ना, तर आपली पुढची पिढी तर ती होणारच आहे. आणि हे गरजेचं नाही आहे की तुम्ही मुलं करणार आहेत की नाही करणार आहेत, कारण समाजात आणि आपल्या घरामध्ये पण जी मुलं आहेत ती पण तर आपलीच आहेत ना. मग त्यांच्यासाठी हा सहज विषय होणं फार महत्त्वाचं आहे.
0: सारा, तू ग्रामीण भागात सुद्धा काम केलेलं आहेस आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा काम केलेलं आहेस, किंवा इतरही काही वर्गाच्या लोकांसोबत तू काम केलेलं आहेस, तर तुला त्या मुलांच्या समस्या वेगवेगळ्या कशा वाटतात? म्हणजे जर वर्ग करायचा झाला तर ग्रामीण आणि शहरी.
1: सी, मी एका संस्थेच्या फाउंडरला आता रिसेंटली भेटलेली, त्या ग्रामीण भागाचं मतलब एक्सपिरियन्स एक सांगितलं त्यांनी मला, की ग्रामीण भागात कसं होतं ना, फार डिपेंडेबिलिटी असते. म्हणजे घरातले जे मुख्य आहेत ते गरजेचं असतं की त्यांचं ऐकणं, आणि जर मुख्यात शोषण करत असेल तर मग बाकीचे घरातले गप्प राहतात.
0: बरोबर.
1: पण मी बघते की शहरामध्ये ते आता कुठे ना कुठे बदलते, पण एवढं पण नाही हा. कारण आम्ही एका जेव्हा शाळेमध्ये काम करत होतो, एक मुलगी होती दुसरी किंवा तिसरीला, जेव्हा तिच्या पप्पांना बोलवलं आम्ही सांगायला ह्या विषयाबद्दल की त्या मुलीसोबत शोषण होतं आणि घरातलेच मोठे काका करतायत, ठीक आहे, तेव्हा ते आम्हाला सांगत होते की त्यांनी आमच्यावर विश्वासच नाही दाखवला, उलटा आम्हाला ओरडायला लागले की अरे तुम्ही माझ्या मुलीसोबत का काम करताय. तर असे पण खूप सारे चॅलेंजेस आहेत, कधी कधी ते कॉमन पण असतात, पण कधी कधी ते अनकॉमन पण असतात.
0: अच्छा, बरं.
1: आणि ग्रामीण भागात हे खूप बघायला मिळतं की डिपेंडेबिलिटीमुळे घरातले कोणच बोलत नाही, खास करून आई, कारण तिला असं वाटतं की मी तर डिपेंडंट आहे, माझ्याकडे जास्त इन्कम सोर्सच नाही आहे, आणि माझे जे घरातले पुरुष आहेत त्यांच्यावरती डिपेंड राहते ती इन्कमसाठी. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर डिपेंड आहात तेव्हा तुम्ही काय बोलणार? तेव्हा त्यांना कधी कधी आई लोकांना आपल्या मुलांनाच सांगावं लागतं की तू गप्प राहा किंवा तू लांब राहा, त्यांना कन्फ्रंटच करत नाहीत.
0: सारा, ह्याविषयी अधिक जाणून घेऊयात, त्याआधी एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेऊयात.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे. मी आहे आपल्यासोबत आरजे सीमा निकम शिरोडकर आणि आज आपल्या युवा तरंग कार्यक्रमात आपल्यासोबत आहे एक युवा मैत्रीण सारा तांडेल, जी मुखलासी आणि अनुर्वाणा या 2 संस्था चालवते आणि या संस्थेमध्ये ती काम करते बाललैंगिक शोषण या विषयाबद्दल. आणि त्या विषयाबद्दलच आम्ही अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय साराकडून. तर सारा, मला असं तुला विचारायचं आहे की घरामध्ये पालकांनी किंवा समाजामध्ये एकंदरीतच आपण आपल्या लहान मुलांना त्यांना सुरक्षित वातावरण मिळावं, त्यांचा आपल्यावरचा विश्वास वाढावा आणि त्यांना जरा जरी कोणी अजो स्पर्श त्यांना आवडला नाही आहे हा केला तर त्यांनी येऊन आपल्याला ते सांगावं, यासाठी आपण छोटे मोठे काय बदल करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनात?
2: एक तर आपण रेग्युलरली, म्हणजे जे आम्ही रेग्युलरली बोलते म्हणजे हफ्त्यातून एकदा तरी नक्कीच मुलांची त्यांच्या सुरक्षेबद्दल बोललं पाहिजे की तुला कसं वाटतंय, काय वाटतंय, कुठे तुला भीती वाटली का, घाबरतोयस का तू, कोणी तुला घाबरण्याचा प्रयत्न करतंय का. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे की जेव्हा ते आपल्याला येऊन सांगतायत की मम्मी मला ह्यानी मारलं, मम्मी हे बघा काका असं करतायत, मम्मी हे बघ मला दादा चिडवतोय, कधी कधी घरात सहजच मुलांची पॅन खेचली जाते किंवा जर ते पॅनच्या बिना फिरतायत तर त्यांना चिडवलं जातं ना. ते पालकांनी तिथे आवाज उचललं पाहिजे. कधी कधी पालकांना असं वाटतं जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा, अरे आता मी माझ्या परिवारमधल्यानं कसं सांगू का, नाही कारण तुम्हाला तुमच्या मुलासाठी एक सुरक्षित भविष्य हवं आहे. आणि मी जेवढं बघितलंय मेजॉरिटी जे पालक आहेत त्यांना हवंच आहे की माझ्या मुलाचं खूप चांगलं झालं पाहिजे, राईट. आणि जर ते चांगलं झाल्यासाठी आपल्याला जर बोलायला लागलं, ती बाउंड्री क्रिएट करायला लागली की तुम्ही असं नाही करू शकत, त्याला नाही आवडत आहे पॅन्ट खाली करणं, नका करू, त्याला नको चिडवू कारण ती लाज वाटेल त्याला, ते करणं फार महत्वाचं आहे. आणि रेग्युलरली बोलल्याने काय होतं ना, आपल्या मुलाला विश्वास होतं की माझी आई किंवा माझे वडील किंवा माझ्या घरातले दादा ताई किंवा आजी आजोबा ह्यांच्याकडे मी जाऊन ना सांगू शकतो. कधी कधी कसं होतं ना की आपण रागवतो ना त्यांच्यावरती, त्यांना असं वाटतं अरे हे तर माझे दुश्मन आहेत, माझं ऐकणार नाहीत, मला मदतच नाही करणार. पण तो राग नंतर पण त्यांना समजलं पाहिजे की ते काही पण करतील ना, कुठच्या पण प्रॉब्लेममध्ये असतील ते आपल्याकडे मदतीसाठी येऊ शकतात, तो विश्वास त्यांना असणं महत्वाचं आहे.
1: सारा, आता तुझ्यासारख्या काही संघटना जेव्हा एखाद्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा तिथल्या मुलांना तुमची मदत मिळते, पण मला असं वाटतं की आपल्या आकाशवाणीच्या मार्फत मला तुझ्याकडून ही माहिती जाणून घ्यायला आवडेल की तुमची संस्था नेमकी कुठे कार्यरत आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल किंवा तुम्हाला एखादा विषय सांगायचा असेल, मदत हवी असेल तर काय केलं पाहिजे?
2: एक तर आम्ही सोशल मीडियावर प्रेझेंट आहोत मुखलसी नावानी, तर त्याच्यावरती आमच्या वेबसाईटवर जाऊ शकतात की MUKHLASI.com वर आम्ही प्रेझेंट आहोत, .org वर प्रेझेंट आहोत, तर त्याच्यावरती लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आमचा हेल्पलाईन नंबर आहे जो चिल्ड्रनसाठी आणि पॅरेंट्ससाठी ॲक्सेसिबल आहे की काही पण प्रश्न, फक्त बाल लैंगिक संबंधित नाही पण काही पण प्रश्न असेल किंवा कोणाशी बोलायचं असेल त्याच्यासाठी पण आमचा हेल्पलाईन नंबर आहे जो आहे 8087448495. त्याच्यावरती रीच आउट करू शकतात आमच्याशी बोलायला. आणि काउन्सिलिंग सर्व्हिसेस पण आम्ही प्रोव्हाइड करतो आणि किंवा हँड होल्डिंग सपोर्ट, जर पालकांना मदत हवी असेल किंवा मुलांना मदत हवी असेल तर तो आम्ही त्यांना सपोर्ट पण प्रोव्हाइड करतो. कारण आमचा मेन उद्देश हेच आहे की कसा एक समाज घडवू शकू जो सुरक्षित असेल, फक्त बालकांसाठीच नाही पण त्यांच्या पालकांसाठी सुद्धा. कारण हे बघितलंय की आपण ॲडल्ट्स पण सफर करतायत,
1: अगदी
2: त्यांचं पण चॅलेंज आहे, त्यांना कधी कधी वाटतं अरे मी काय करू मला माहितीच नाही, तर ते आमच्या पर्यंत रीच आउट करू शकतात. आणि आमचं चॅनल पण आहे यूट्यूबचं, द फायरी सारा, ज्याच्यावरती मी छोटे छोटे व्हिडिओज टाकते अवेअरनेसचे, ते पण बघू शकतात. इंस्टाग्राम चॅनलवर कनेक्ट करू शकतात.
1: समाजात अजूनही बालसुरक्षेबाबत कोणते असे गैरसमज तुला वाटतं की आहेत?
2: एक तर जो गैरसमज आहे, जो पालकांना वाटतं की फक्त म्हणजे मुलीलाच सुरक्षित राहणं गरजेचं आहे, मुलाला नाही.
1: खूप महत्वाचा मुद्दा म्हणला.
2: म्हणून मुलासोबत तू कॉन्व्हर्सेशन करतच नाही की तुला सुरक्षित वाटेल किंवा भीती वाटेल तर मला येऊन सांग, किंवा तू तुझ्या खाजगी भागांना कोणाला हात नको लावून देऊ. मुलीला सांगतायत पण मुलाला नाही. पण जे जुन्या स्टडीज आहेत ना, ते हे सांगतात की मुली आणि मुलं दोघं पण असुरक्षित होऊ शकतात.
1: अगदी.
2: दुसरं असं आहे, त्यांना असं वाटतं की पुरुषच असुरक्षित करतात. आत्ता पण ती धारणा आहे, पण महिला पण करू शकतात.
1: हो.
2: राईट. आणि महिला पण मुली किंवा मुलांना दोघांना करू शकतात, जसे पुरुष पण दोघांना करू शकतात. राईट. ही पण दुसरी सर्वात इम्पॉर्टंट मिसकन्सेप्शन आहे. तिसरं हे आहे की जवळचे व्यक्ती करत नाहीत. पण जर डेटा बघायला गेलं तर खूप साऱ्या जवळच्याच व्यक्तींनी केलं आहे. कधी कधी घरातले पण करतात, कधी कधी आई आणि वडील सुद्धा करतात. वडिलांबद्दल तर ऐकलंय, पण लोकांनी आईबद्दल ऐकलं नाही आहे. म्हणून हे गरजेचं आहे की फक्त आई वडिलांवर तो जिम्मा नसावा, किंवा टीचर्सवरच तो जिम्मा नसावा की अरे शिकवलं पाहिजे. पण तो आपल्या सगळ्यांचा जबाबदारी असावी की आपण आपल्या आजूबाजूच्या मुलांना शिकवलं पाहिजे. आता हा प्रश्न येऊ शकतो, अरे मी हे लगेच शिकवायला जाईन, त्यांना वेगळं तर नाही वाटणार ना.
1: बरोबर.
2: पण तुमचं इंटेन्शन मॅटर करतं की तुम्ही त्यांना का शिकवताय. आणि शिकवताना ना स्पर्श करून शिकवायची गरज नाही आहे की हा तुझा खाजगी भाग आहे. पण तुम्ही एक बॉडी आउटलाईन घेऊ शकता, जसं शाळेमध्ये असतं, त्याच्यावर शिकवू शकता. मी हे सांगते स्पर्श का नका करू, कारण जर त्या बालकासोबत कोणी असुरक्षित स्पर्श केलं असेल तुम्ही शिकवण्याच्या पहिलं, तर तुमचा स्पर्श त्यांना त्याला त्याची आठवण देऊ शकतं.
1: बरोबर.
2: तुमचं इंटेन्शन चांगलं आहे, पण जर त्याला त्याची आठवण आली तर ट्रॉमाटाईज होऊ शकतं. म्हणून गरजेचं आहे की बिना स्पर्शाचं शिकवा. आम्ही पण जेव्हा शाळेत जातो, आम्ही कुठच्याच बालकाला हात पण नाही लावत. मारण्याचं तर लांबची गोष्ट आहे, कारण आमचा स्पर्श जर त्याला कुठच्या स्पर्शाची आठवण देतोय जो त्यांच्यासाठी चांगला नाही आहे, त्याच्यापासून थोडंसं लांबच राहिलेलं बरं.
1: बरोबर. सारा, आणि बघता बघता 11:53 झाली आणि आपली युवा तरंग कार्यक्रमाची वेळ ही 12:00 असते. खरं तर खूप काही बोलण्यासारखं आहे या विषयावर, आणि मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा आपण बोलत राहिलं पाहिजे. हे खूप मोठं काम तू करतीयेस, आणि मी पुन्हा पुन्हा हेच सांगते की हा अतिशय संवेदनशील असा हा विषय आहे, नाजूक विषय आहे, आणि या विषयात तू असा हात घालून खूप मुलांपर्यंत तू पोहोचतीयेस. तर खूप छान वाटलं आज तू इथे आलीस आणि तुझ्या सोबत या चर्चा आम्हाला करता आल्या.
2: जे शेवटचं मला असं बोलायचं आहे ना, की जेव्हा आत्ता मी पालकांना ऐकते तर त्यांना असं वाटतं की माझ्या आईला सुद्धा की अरे माझ्या मुलीसोबत झालं ना ते फार चुकीचं झालं आणि मी कुठेतरी जबाबदार आहे. असं रिसेंटली मेमध्ये पण मी एका पालकांकडून ऐकलं, तिच्या मुलासोबत झालंय, तिच्या मुलाचं लग्न झालंय, तो शारीरिक संबंध करायला फार स्ट्रगल होतोय त्याला, त्याच्या बायकोसोबत काउन्सिलिंग घेतोय. त्याची आई पण आता काउन्सिलिंग घेते, कारण तिला असं वाटतंय अरे मी असताना असं कसं झालं. पालकांना तसं पण वाटू शकतं, पण महत्त्वाचं हे आहे की आता हे झालंय, आता ह्याच्या पुढे आपण काय करू शकतो. स्वतःला दोष देऊन फायदा नाही. मी माझ्या आईला पण सांगते, आई तू तुला दोष देऊन फायदा नाही आहे, पण आपण आत्ता हे बघितलं पाहिजे की आत्ता आपण दुसऱ्यांसाठी काय करू शकू. आणि तिने एक छान चालू केलं आहे की कुठच्या पण जर बालकांसोबत असं काही होत असेल जे ते पालक ओरडतायत किंवा ऐकून नाही घेत आहेत किंवा त्यांची पॅन्ट वगैरे खाली करत आहे, तर ती बोलते आहे त्याच्यासाठी. आणि ते फार महत्वाचं आहे माझ्यासाठी, कारण माझ्या छोट्यापणी तसं नाही झालं ना. मोठ्यांना काही पण करून दिलं, मारून दिलं, ओरडून दिलं, राग करून दिला, पण आता तसं नाही होत आहे. तर तो चेंज महत्वाचा आहे,
1: छोटासा बदल आपल्यापासून होणं फार महत्वाचं आहे.
2: हो.
1: सारा, आज तू इथे आलीस वेळात वेळ काढून आणि खूप सुंदर माहिती तू अशी आम्हाला दिलेली आहेस, त्याबद्दल आकाशवाणी आणि सर्व श्रोत्यांतर्फे तुझे पुन्हा एकदा मी खूप आभार मानते.
2: थँक्यू इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. माझ्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचणं आणि आपण ह्याच्याबद्दल बोलणं.
1: हो, आणि आमच्यासुद्धा ह्या शुभेच्छा असतील की तू हा विषय असा सुरू ठेव आणि ह्या विषयाची आणि तुझ्यासारख्या माणसांची समाजाला आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच गरज आहे. धन्यवाद सारा.
2: थँक्यू.
1: तर श्रोते हो, आता आपण सारा तांडेल हिच्यासोबत बाल लैंगिक शोषण याविषयीच्या गप्पा मारल्या आणि तिची संस्था आहे मुखलासी आणि अनुर्वाणा जिथे ती कार्यरत आहे. जर कधी कोणाला याविषयी मदत लागली तर अवश्य तिच्याशी संपर्क करू शकतात. आणि आता युवा तरंग या कार्यक्रमात मला म्हणजेच आरजी सीमा निकम शिरोडकरला इथेच थांबण्याची अनुमती द्या. ठीक 12 वाजता रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होणारच आहे, तेव्हा ऐकत रहा FM गोल्ड.

0: FM Gold, खरा सोना।
1: 101 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात FM गोल्ड प्रसारण सेवा। रंजक सफर कार्यक्रम सुरू झाला आहे आणि आपल्यासोबत आहे आज मी RJ सीमा निकम शिरोडकर। रंजक सफर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे।

श्रोतेहो, आज सुप्रसिद्ध लघुकथाकार वामन कृष्ण चोरघडे यांचा स्मृती दिन. त्यानिमित्तानं त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत चोरघडे यांनी त्यांच्या जीवनातल्या अप्रकाशित घटनांवर टाकलेला प्रकाश झोत आपण पाहूया. श्रीकांत सांगतात, बाबांचा जन्म नागपूर जिल्ह्यामधल्या नरखेड या गावी झाला. त्यांच्या एकूण 12 भावंडांमधली 4 भावंडं जगली. त्यातलं शेंडेफळ म्हणजे बापू उर्फ वामन. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची. बाबांना शिकण्याची दुर्दम्य इच्छा होती, पण आजोबांनी सांगितलं की तुला शिकवण्याची माझी कुवत नाही. मग मोठ्या भावानं पुढाकार घेऊन जबाबदारी घेतली. जवळच्या काटोल गावाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पार पडल्यावर बाबा पुढच्या शिक्षणासाठी नागपुरात दाखल झाले. परीक्षेत चांगले गुण असल्यामुळं त्या काळच्या नागपुरातील पटवर्धन हायस्कूल या नावाजलेल्या शाळेत त्यांना प्रवेश मिळाला. 3 रुपये महिन्याच्या भाड्याच्या खोलीत 2 भाऊ राहत. घरून धान्य आणायचं, पण वरण भात भाजीसाठी काय करायचं. दोघा भावांनी यासाठी उसाच्या रसाची गाडी घेतली आणि मग त्यावर त्यांनी त्यांचा चरितार्थ चालवला. कधी खाण्याची अडचण असली तर घरी लाल भोपळा ठेवलेला असायचा. त्या गाई तो 1 पैशाला मोठा भोपळा मिळायचा. पोट भरण्यासाठी भोपळा शिजवून मिठासोबत ते खायचे. आज आपण रंजक सफरमध्ये वामनकृष्ण चोरघडे, सुप्रसिद्ध लघुकथाकार यांच्याविषयी जाणून घेत आहोत. आणि त्यांच्याविषयी जाणून घेताना आपले रंजक सफरमधले प्रश्न ते सुद्धा आणि त्याचं उत्तर ते सुद्धा मी तुम्हाला यातच सांगणार आहे. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्ष देऊन ऐका.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: कैच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है, तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं.
2: चल है तो हम है, आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं, रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं. इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से.
3: पोट भरण्यासाठी भोपळा शिजवून ते मिठासोबत खायचे. पुढे मोठ्या भावाने शिक्षण सोडून नोकरी धरली. बाबा मॅट्रिक नंतर मॉरिस कॉलेजमध्ये दाखल झाले. त्या काळी खेळायला वेळ नसायचा आणि मनोरंजनासाठी पैसे लागायचे. मैलभर चालत कॉलेजला जायचं. वाचन हेच मनोरंजन. त्यांनी अधाशासारखं वाचन केलं. त्यातूनच त्यांची पहिली कथा अम्मा 1932 साली जन्माला आली. ती कथा प्रसिद्ध झाली. लेखक म्हणून त्यांच्यावर शिक्का लागला. हळूहळू त्या काळातले गाजलेले वागेश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे लेखिका डॉक्टर वेणू साठे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बाबांना शिक्षकाची नोकरी मिळाली. त्याच सुमाराला स्वातंत्र्य लढा ऐन भरात होता. अनेक तरुणांनी गांधीजींच्या आव्हानाला साद देऊन स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्यात बाबाही होते. 2 वेळा कारावासही घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, काका कालेलकर, महादेवबाई देसाई अशा व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला. विचारांना नवी दिशा मिळाली. आचारात बदल घडला. तेव्हापासून घेतलेलं खादीचं व्रत त्यांनी शेवटपर्यंत निभावलं. खादीचा कुर्ता, पायजमा अशा स्वतः धुतलेल्या स्वच्छ पांढऱ्या शुभ्र वेशातील बाबा आजही अनेकांच्या स्मृतीत आहेत, असं डॉक्टर श्रीकांत चोरघडे सांगतात.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे

0: रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी,
1: प्रवेश निशुल्क,
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोते हो, रंजक सफर कार्यक्रमात आज आपण सुप्रसिद्ध लघुकथाकार वामनकृष्ण चोरघडे यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्याविषयी जो लेख लिहिला होता डॉक्टर श्रीकांत चोरघडे यांनी तो आज मी तुमच्याशी तुम्हाला मी तो सांगतेय। डॉक्टर श्रीकांत असं सांगतात पुढे की एक लघुकथाकार म्हणून बाबांचं नाव साहित्य क्षेत्रात आजही आदरानं घेतलं जातं। वि स खांडेकर यांनी त्या काळच्या 5 कथांकरिता बाबांची गणना केली होती। कथाकारांत बाबांची गणना केली होती। त्या आधीच्या कथा लांबलचक असत। मराठी लघुकथेचा इतिहास बाबांपासून सुरू होतो असं जाणकारांचं मत आहे। पहिल्या लघुकथा संग्रहाचा मानही बाबांना मिळाला आहे। सुषमा हा त्यांचा पहिला कथासंग्रह, त्यानंतर 12 कथासंग्रह प्रसिद्ध झाले। सुषमा, हवन, यौवन, प्रस्थान, पाथेय, संस्कार, नागवेल ही काही लोकमान्य नावं। त्यांचा शेवटचा कथासंग्रह साध। बाबांचं लेखन केवळ कथालेखनापुरतं सीमित नव्हतं, तर विचारप्रवर्तक लेख, चरित्र, प्रबंध, पाठ्यपुस्तकांचं संपादन अशा विविध लेखन प्रकारातील त्यांच्या पुस्तकांची संख्या 92 भरते। त्या काळात मान्यवर लेखकांचा बाबांशी संपर्क असायचा। कधी त्यातली मंडळी घरी मुक्कामाला असायची। एकदा कथाकथनाचा कार्यक्रम नागपुरात झाला, त्यानिमित्त मराठी कथालेखकांची मांदियाळी आमच्या घरी जमली। आम्हा भावंडांसाठी ती पर्वणी होती। त्यांच्या गप्प ऐकणं हा आमच्या लेखी समृद्ध अनुभव होता। गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, गदी माडगुळकर, विया बुवा, दमा मिराजदार, बाजीराव पाटील ही मान्यवर लेखक मंडळी एकत्र आली होती। तो पहिला वहिला कथाकथनाचा कार्यक्रम खूप गाजला। तसे कार्यक्रम पुढे सर्वदूर होऊ लागले। बाबांची एक वक्ता म्हणून तर ख्याती होतीच, पण कॉलेजमध्ये त्यांच्या शिकवण्याची हातोटीही असामान्य होती। इतर वर्गातलेच काय, पण इतर महाविद्यालयातले विद्यार्थी त्यांच्या तासाला हजेरी लावत, हसत खेळत गप्पा मारल्यासारखं त्यांचं शिकवण असे। विविध जीवन अनुभवातून बाबांची कथा समृद्ध झाली। त्यांच्या निवडक कथांचा संग्रह संपादित करण्याचा सुद्धा प्रसंग आला। त्यांच्यासोबत श्रीकांत यांच्यासोबत आजच्या आघाडीच्या कथालेखिका आशाताई बगे, त्यावेळीच्या आशाताई बगे होत्या। त्यांच्या मते वामनरावांच्या कथेचं संपूर्ण आकाश कवेत घेणं अशक्य आहे। त्यांच्या कथेतली काव्यात्मकता, नाद, लय याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला। कमी शब्दांमध्ये मोठा आशय हे बाबांच्या कथांचं वैशिष्ट्य आहे असं सांगतात आपल्याला डॉक्टर श्रीकांत चोरघडे।

आज सुप्रसिद्ध लघुकथाकार वामनकृष्ण चोरघडे यांचा स्मृतिदिन होता आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. श्रोते हो, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करूया आपण. आणि आता आपल्या रंजक सफर या कार्यक्रमातल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. तर कार्यक्रमातला माझा प्रश्न मी आता तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर प्रश्न पहिला असा आहे की वामनकृष्ण चोरघडे यांची पहिली कथा कोणती आहे, त्याचं नाव तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा विचारते, वामनकृष्ण चोरघडे यांची पहिली कथा कोणती आहे, त्याचं नाव तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. आणि त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक आहेत 45 15 41 34, 45 15 41 35 02 2 हा STD कोड आहे. तर मग पटापट फोन उचला आणि तुमचा कार्यक्रमात सहभागही नोंदवा.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोत्यो, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, वामन कृष्ण चोरघडे यांची पहिली कथा कोणती आहे, त्याचं नाव तुम्ही सांगायचं होतं, आणि जवळपास सगळ्या श्रोत्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे, अम्मा हे त्यांच्या पहिल्या कथेचं नाव होतं आणि वर्ष होतं 1932। तर बऱ्याच जणांनी वर्षासहित उत्तर दिलेलं आहे आणि ज्या ज्या श्रोत्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांची नावं सांगते, तसंच ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांचंही नाव सांगते। दीपा पालकर, शुभांगी कारेकर, मंगला शेठ, पंकज मोहड, दीपाली विचारे, शुभलक्ष्मी मस्तककार, सुनीता व्यवहारे, रती पेडणेकर, नीलम राणे, ज्ञानेश्वर जठार, सुधीर नितसुरे, विकास चिरनेरकर, पूनम खांडेकर, मिलिंद टिपणीस, शिल्पा तोडणकर, सिद्धेश शिरोडकर, कविता बोबडे, शैला जगताप, लक्ष्मण निकम, श्रीपाद जोशी, संगीता सावंत, वंदना जोशी, गणेश जोशी, सुशीला गावकर, सुलाबाई निकम आणि सुनंदा निकम यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे आणि उत्तरही सगळ्यांनी बरोबर दिलेलं आहे। आपल्या सगळ्यांचं अभिनंदन। आणि आपल्याकडे अजून थोडा अवधी आहे, त्यामुळे मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे। आता या प्रश्नाविषयी मी तुम्हाला आधी काही माहिती सांगितलेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही याचं उत्तर शोधून मला सांगायचं आहे। आठवणींचे पक्षी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? प्रश्न पुन्हा एकदा सांगते, आठवणींचे पक्षी हे आत्मचरित्र कोणाचं आहे हे तुम्ही आम्हाला सांगायचं आहे। आणि त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक आहेत 4515 41 34, 4515 41 35, 022 हा STD कोड आहे। तेव्हा याचंही उत्तर सांगा आणि कार्यक्रमात सहभाग नोंदवा।

0: FM Gold, खरा सोना।
1: रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्या सोबत आहे मी आरजे सीमा निकम शिरोडकर आणि मी तुम्हाला कार्यक्रमातला दुसरा प्रश्न विचारला आहे की आठवणींचे पक्षी हे आत्मचरित्र कोणाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही संपर्क क्रमांकाचे जे आमचे आहेत ते नोंद करून घ्या 45 15 41 34 45 15 41 35 022 हा STD कोड आहे। आणखी एका गाण्याचा अवधी देते आणि मग यानंतर ज्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला आणि उत्तर दिलं त्यांचं नाव सांगेन।

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: नमस्कार, मी बेला शेंडे, ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
2: श्रोतेओ, मी प्रश्न विचारला होता रंजक सफर या कार्यक्रमात की आठवणींचे पक्षी हे आत्मचरित्र कोणाचं आहे, आणि बरोबर उत्तर आहे प्राध्यापक प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचं हे आत्मचरित्र आहे, आणि आज आहे त्यांचा स्मृतिदिन। प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे हे मराठी भाषेतले लेखक होते, प्राध्यापक, लेखक, साहित्यिक आणि वंचित समाजाचे साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती देशभर आहे। अस्मिता दर्शन नावाच्या त्रैमासिकामधून त्यांच्या लिखाणाचा प्रारंभ झाला। आठवणींचे पक्षी हे त्यांचं आत्मचरित्र। या आत्मचरित्राचे 11 भारतीय भाषांमध्ये अनुवाद झालेत। याशिवाय असं हे सगळं, पोत आणि पदर ही त्यांची ग्रंथसंपदा आहे। आणि आता ज्या ज्या श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदून उत्तर दिलेलं आहे आणि सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, त्या सगळ्यांचं अभिनंदन। आणि आता त्यांची नावं सांगते। सुबोध भाटवडेकर, गोविंद निळखंठराव कुकडे, प्रमोद कारखानीस, श्रीपाद जोशी, नीलम राणे, मिलिंद टिपणीस, पंकज मोहोड, वंदना जोशी, गणेश जोशी, दीपाली विचारे, दीपा पालकर, मंगला शेठ, गायत्री वंशंपायन, संतोष तूपशेंद्रे, गणेश खवळे, काशीनाथ क्रमवंत, माधवी जोशी, पंकज मोहोड, सिद्धेश शिरोडकर, रती पेडणेकर, अंकिता फाटक, संगीता सावंत, शुभलक्ष्मी मस्तककार, शैला जगताप, पूनम खांडेकर, सुधीर नितसुरे, या सगळ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला आणि उत्तरसुद्धा दिलं। त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन। आणि आता 12:53 झालेले आहेत, त्यामुळे वेळ आता सांगत आहे रंजक सफर या कार्यक्रमात इथेच थांबण्याची। तर एक छानसं गीत ऐकूयात आणि मग त्या गीतानंतर आपण रंजक सफर या कार्यक्रमात इथेच थांबूयात।

याच गीतासह रंजक सफर या कार्यक्रमात मला इथे थांबण्याची अनुमती द्या. आज आपल्यासोबत होते मी आरजे सीमा निकम शिरोडकर आणि आज आपल्या दुपारच्या सत्रात एफ एम रेनबोच्या सत्रात येणार आहेत आपल्या भेटीला आरजे अर्चना. तेव्हा त्यांच्यासुद्धा कार्यक्रमाचा असाच आस्वाद घ्या. ठीक आहे, एक वाजता आपण बातमीपत्र ऐकणार आहात हिंदीमध्ये, 1:05 इंग्रजीतल्या बातम्या ऐकणार आहात आणि त्याच्यानंतर हिंदी कार्यक्रम तुम्ही ऐकणार आहात आणि एफ एम रेनबोवरचे कार्यक्रम नक्की ऐका. तर श्रोते हो, लवकरच आपली भेट होईल. तोपर्यंत सगळेजणांनी काळजी घ्या, छान रहा, मस्त रहा. नमस्कार.

0: भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युअल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध आकारांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. प्रगत पायाभूत सुविधा हे विकसित संस्कृतीचं लक्षण असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक परिसंवादाला ते संबोधित करत होते. पायाभूत सुविधांचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उत्कृष्टतेला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचंही सिंह यांनी अधोरेखित केलं. उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अभियंते आणि प्रशासक यांनी देखील ही जबाबदारी घ्यावी असं आवाहन सिंह यांनी यावेळी केलं. आज उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आगामी काळात देशाच्या संस्कृतीची ओळख ठरवतील असंही ते यावेळी म्हणाले.
1: हम यह समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने यह इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: अटल बोगदा उमलिंगला इथे जगातल्या सर्वाधिक उंचीवरचा रस्ता आणि सुमारे 13,000 फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या क्षमतेचे साक्षीदार आहेत अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. ओदिशात जगन्नाथपुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथांच्या कृपेनं देश आणि देशवासियांच्या सुखसमृद्धीत निरंतर वृद्धी होत राहो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे. रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगभरातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही जनतेला रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात यात्रेला प्रारंभ होत असून अहमदाबाद इथं जमलपूर परिसरातल्या 400 वर्ष जुन्या श्री जगन्नाथ मंदिरात झालेल्या मंगलारतीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले. या मंदिरापासून आज 149व्या श्री जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेची कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली. आषाढ शुक्ल द्वितीयेला ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. त्यावेळी श्री जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकत्र येतात. दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावं आणि दररोज सरकारी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. जीवन हा अनमोल ठेवा असल्याचं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठाने सांगितलं. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीला आल्यानंतर काँग्रेस जनता पार्टी या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पाठिंब्यात वांगचुक यांनी 28 जूनपासून उपोषण सुरू केलं. तेव्हापासूनच्या 19 दिवसात त्यांचं वजन 9 किलोनं घटल्याचं त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं इराणवर हल्ले वाढवल्यानंतर इराणच्या संयुक्त सेनादलांनी अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरातल्या हल्ल्यात आखाती प्रदेशातल्या पायाभूत सुविधांचा संपूर्ण विध्वंस होऊ शकतो असं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल इब्राहिम झोल्पागडी यांनी खातम अल अनबिया या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. होर्मुझ समुद्रधुनीच्या दळणवळणात अमेरिकेसारख्या परकीय देशाला इराण कदापि हस्तक्षेप करू देणार नाही असं या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीतल्या अडथळ्यांसह विविध आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी बिम्सटेक सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अधोरेखित केलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या बिम्सटेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या 5व्या बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद, सीमापार संघटित गुन्हेगारी, सायबर धोके आणि सागरी सुरक्षेपुढची आव्हानं यांचा सामना करण्याच्या दिशेनं सदस्य देशांनी सहकार्य बळकट केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथं भारतीय उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधी मंडळांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, असोचॅम आणि इतर प्रादेशिक संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार भारतीय उद्योगांसाठी कशाप्रकारे संधीची नवी दारं खुली करू शकतो, तसंच भारतातले व्यवसाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हा करार कसा फायद्याचा होईल यावर गोयल यांनी चर्चा केली. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षाखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीन सुवर्ण पदक जिंकलं. याच गटात गुंजन जॉयश्री चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे 23 वर्षाखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियंका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा येथील काही ठिकाणं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 43 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांचं गायन आपण ऐकणार आहात. राग गौडसारंग. विलंबित बंदिश तिलवाडा तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत पाती झराकिया बेलरिया इरिमा. द्रुतबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत पियो पालन लागी मोरी अखिया. यांना साथ संगत अशी आहे. तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे विनोद पडगे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग गौड सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांचं गायन आपण ऐकलं. राग गौडसारंग यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास. आणि रात्री 10 आपण ऐकू शकाल पंडित विकास कशाळकर यांचं गायन राग मालगुंजी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.